0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलो हर्ट्ज़ पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग। रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार। स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात AM2 रेडिओ मॉरिशसवरून। तेव्हा हर्षित मनाने चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका सुंदर नमन गाण्याने।

जेवण नुकतेच झाले असेलच अशी अपेक्षा आहे. तर चला आमच्या कार्यक्रमाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. तर चला हे पुढील भावगीत ऐकूया सुरेश वाडकर व संजीवनी भिलांदे या दोघांच्या सुमधुर आवाजात.

स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे शुक्रतारा या गीतसंग्रहातून घेतलेले हे पुढील भावगीत जेव्हा तिची न माझी. आणि हे सुंदर भावगीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत अरुण दाते व अनुराधा पौडवाल.

अजय गोगावली यांच्या गुरावाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत विलास जोगलेकरांच्या श्रविणीय संगीताने नटलेले हे पुढील गीत सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो जमला हो जमला चित्रपटातून घेतलेले हे गाणं आपण ऐकत होता. इला अरुण यांच्या सुरेल आवाजात ह्याच चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आज आपला हा स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. इतर कार्यक्रम चालू असणारच, तेव्हा संगीत ऐकत रहा व आपले मन प्रसन्न ठेवा. शुभ दिन व नमस्कार. गर्दी

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनु, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने।

श्रोतनु या क्षणी परत एकदा एक भक्ती गीत ऐकूया, एक विठ्ठल गीत ऐकूया. सोमवारी आपण साजरा करणार आहोत आषाढी एकादशी, तेव्हा या निमित्ताने ऐकूया एक विठ्ठल गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो यक्षिणी ऐकूया शेवटचं गाणं. याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. तर काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.